प्रयात छंद नमो सर्व माने समस्ति निधाने नमो देव देवे भेखी भेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे अनंगी नाथे न संगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने